شارٹ کمرشل بریک ہم ہوئے تو وہ بھی تمام سبھی مجھے مٹھن پیارن بھارن بہنوں کے پروگرام میوزک مستی میں بھلی کا تو پروگرام میوزک مستی تمہاں جی ایف ایم 88 نیٹ ورک تا بجی رہا آیو ہن پروگرام میں ہن میٹھی میٹھی گالیو ہیں وہاں پر موکلل پیار بھریا میسجز ہیں ان کا علاوہ تمہاں جے پسند جی چونڈ موسیقی جگہ تمہاں سان کے لکھی موکلیندا آیو ہیں اسا ان کے پنے پروگرام جی سوہ بھی بنائندا آیوں छो जो तव्हांखे इहा ख़बर आहे त हीउ प्रोग्राम सिर्फ़ ऐं सिर्फ़ तव्हांजो आहे ऐं तव्हांजी पसंदि जा सॉन्ग बि हिन में हलंदा आहिनि ऐं मां बि सिर्फ़ ऐं सिर्फ़ तव्हांजो आहियां ऐं तव्हांजे ई चवण ते जेकी जेकी तव्हां फरमाइश कंदा आहियो न मां कोशिशि कंदो आहियां उन्हनि सभिनी भाइरनि जी मां फरमाइश पूरी करे वठां या जेके असांजा लिसनर जेके असांखे मैसेज ज़रिए पंहिंजी फरमाइश लिखी मोकिलींदा आहिनि त उन जी फरमाइश बि पूरी करे वठां इहो हिकिड़ो मुंहिंजो उसूल रहियो आहे पर उन जे बावजूद बि ईअं हूंदो आहे कॾहिं कॾहिं टाइम जी तमामु घणी खोटी अची वेंदी आहे ऐं ब्रेक्स हूंदा आहिनि वरी न्यूज़ ब्रेक हूंदी आहे त पोइ दोस्तनि जी फरमाइशूं बि घणियूं हूंदियूं आहिनि त मैसेज बि घणा अची वेंदा आहिनि त उन जे करे पोइ उन्हनि जी फरमाइश रहिजी वेंदी आहे त उहे हरगिज़ पंहिंजे दिलि में न कनि ऐं इहो न सोचनि दादा गुलाब चयो त शो बि तव्हांजो आहे प्रोग्राम बि तव्हांजो आहे पर तव्हां असांजा कलाम नथा हलायो त ईअं हरगिज़ कोन्हे को ऐं थी वेंदो आहे ईअं कॾहिं तव्हांजे पसंदि जो सॉन्ग हली वेंदो कॾहिं तव्हांजे पसंदि जो सॉन्ग न हलंदो त उन जे लाइ दिलि में बिल्कुल बि न कजो बरहाल दोस्तनि कुझु मैसेज आहिनि उन जी तरफ़ हलूं था सॼो शहर खां मोहम्मद छुटल इज़बाणी पाण खे ॿुधी रहियो आहे ऐं उन सां गॾु आहे राशिद अली इज़बाणी ऐं चवनि था त लाजवाब प्रोग्राम आहे त अदा मोहम्मद छुटल इज़बाणी साहिबु ऐं राशिद अली इज़बाणी साहिबु महिरबानी आहे तव्हांजी तव्हां पहिरियों दफ़ो मुंहिंजे शो में शामिल थिया आहियो लख कुर्ब लख अहसान तव्हां खे मां पंहिंजे हिन शो में स्पेशली भलीकार चवां थो असां सां गॾु आहे दादू मोरो पुल खां मोहम्मद हुसैन बल्ला ऐं चवंदा था गुलाब खान असांजी पसंदि जो सॉन्ग हलायो प्लीज अस्सलाम वालेकुम चवनि पिया था वालेकुम सलाम भाउ मुंहिंजा बिल्कुलु तव्हांजी पसंदि जो सॉन्ग असां हलाईंदासीं तव्हां ज़वार फिक्र जे सॉन्ग जी फरमाइश कई आहे न त उहो असां ज़रूर प्ले कंदासीं त अखियूं तोमी सुपरी अखियूं तोमी सुपरी तूं अखियुनि में आहीं अखियूं तोमी सुपरी तूं अखियुनि में आहीं अखियुनि खे अब्दुल लतीफ़ चए तूं भाई न भाई अखियुनि खे अब्दुल लतीफ़ चए तूं भाई न भाई अखियूं अॼु ताईं बेली आहिनि तुंहिंजे आसरे ज़मान फ़क़ीर जी ख़ूबसूरत आवाज़ ऐं तव्हांजूं सुंदर मातूं उमेन सभिनी खे पसंदि ईंदो